अच्छा हिकड़ी बीबी ॻाल्हाए त इंसाननि ते हिकिड़ो अंधो यकीन बि न करणु घुरिजे छो त दोस्त जहिड़ो चवंदा आहिनि को दुश्मन ई न आहे हूंदो दुश्मन हिकिड़ो हूंदो आहे ज़ाहिरी ख़बर हूंदी आहे बाबा हीउ अॻिलो असांजो दुश्मन आहे पर जॾहिं दोस्ती जे सर्कल में असांजो कोई दुश्मन अची वेंदो आहे न यानी दोस्तनि में हिकिड़ो असांजो दुश्मन हूंदो आहे ऐं जेको पीठ जे पोयां वार कंदो आहे उन्हनि खां अला साईं बचाए इहा बि हमेशह दुआ कंदा कयो पंहिंजे लाइ हिकिड़े साम्हूं वारे दुश्मन जी त बिल्कुलु ख़बर हूंदी आहे त बाबा हीउ दुश्मन आहे ऐं हुन जे वार खां असां ख़बर हूंदी आहे त कीअं बचणो आहे पर जेको दोस्ती जे सर्कल में रही करे असां सां दुश्मनी कंदो आहे न बसि हुन खां अला साईं बचाए उन खां अमान में रखे उहे ॾाढा जेके